खाट्यो खात खर्चत किसन खुटत नाही, राम रतन धन खाट्यो पसमा भूत हो आखिन भीतर।

भावे, सास भागणी अंक समावे, गर्भ गहेली महल ना पावे, फिर पछतावे जब रहण बिहावे, कर्महीन मन

गुरमुख गावे गुरमुख बूजे, गुरमुख शब्द बिचारी, जियो पिंड सब गुरते उपजे, गुरमुख कारज सुवारी, मनमुख अंधा अंध कमावे, बिख खटे संसारी, माया मोहे सदा दुख पाए, बिन गुर अत प्यारी, सोई सेवक जे सतगुर सेवे, चाले सतगुर पहाई, साचा शब्द सिफत है साची,

राम सुरत मत चतुराई तेरी तू जनाई जाना राम सोई जाने सोई पछाने जाको नदर सरम दे मन मुख भूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती तिन्ही।

अहं जाय दर्शन पावत हे राचहु नाथ हे सहाई संतना अब चरण गहे रहाउ। आहे मन अवर ना पावे चरनावे चरनावे उलझियो अलम करंद कमल जियो अन रस नहीं चाहे एक हर लाहे अन ते टूटी है रिख ते छूटी है मन हर रस घूटी है

कह राम बसै मन माही, सो जन दुत्तर पेखत नाही, सगले काज सुवारे अपने, हर हर नाम रसन नित जपने, जिसकै मस्तक हाथ गुर धरै, सो दास

तू सदा सच संभाली एहो कतम तू जे देखदा चले नाही तेरे नाले साथ तेरे चले नाही तिस नाल क्यों चित लाई है।

तेरे पवन सोजी होए, नानक नाम रते सदा सुख होए, नाम रते सिद्ध गोष्ट होए, नाम रते सदा तप होए, नाम रते सच करनी सार, नाम रते गुण ज्ञान विचार, बिन नावै बोलै सब वेकार।

बोले अकासं आपे साचे गुण परगासं जति सती संतोखी आपे आपे कार कमाई है जिस करना

जन साचे मनमुख सेव न जानन काचे आपे करता कर कर वेखै ज्यों भावै त्यों लाई हे जुग जुग साचा एको दाता पूरै भाग गुर शब्द पछाता शब्द मिले से विछड़े नाही नदरी सहज मलाई हे हों मैं माया मैल कमाया मर मर जम्मै दूजा पाया बिन सतगुर सेवे मुक्त ना होई मन देखो निवलाई हे जोत सुभावै सोई करसी